रसिकृतांनो नमस्कार. AM2 वर आपल्या सगळ्यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ओनली ऑन AM2. रसिक म्हणजे हो या 20 मिनिटांच्या मराठी गीतांचा कार्यक्रमाचा आरंभ आज आम्ही वाजवणार आहोत जयेश खरे, मयूर सुघळी यांच्या समुद्र आवाजात. महाराष्ट्र शाहीर या मूवीमधलं गाणं आहे, ऐकूया गाऊ नको किसना.

रसिक मंडळी, हा संगीतमय कार्यक्रम चालूच ठेवू. या कार्यक्रमाची दुसरी भेट म्हणून आम्ही वाजवणार आहोत अजय गोगावली, अर्य आंबेडकर यांचे समुद्रावाजात ऐकूया केवड्याचे पान.

रसिकृतनो कुठेही असाल, तुम्ही ट्यून इन करत राहा AM2 20 मिनिटांच्या मराठी गीतांचा कार्यक्रम चालू आहे आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी. सध्या आम्ही वाजवित आहोत एक ठसकेदार लावणी अंकिता रहूत आणि साथी कलाकारांच्या समुद्र आवाजात. ऐकूया मी सुंदरा.

रसिक मुनी हो, काही क्षणात हा संगीतमय कार्यक्रम संपणार आहे. शेवटचे गाणं आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो, मन उठ चला आणि याच गीताने कार्यक्रम संपणार आहे. आमची पुढची भेट होईपर्यंत मनापासून धन्यवाद, शुभरात्री आणि नमस्कार.